ए भाई, ए दीदी, ए बहनी, काले रामे हरी रामे भुंटे नप्पे चप्पे गोरे कायला मैला चायला ठैला ना चला कालो टोपी भदगौले मेरे।